0: जय नमः। रसिक श्रोत्यांनो, EM2 वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन EM2। मंडी हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा मंडी हो, आस्वाद घेऊया।
1: प्रिय श्रोत्यांनो नमस्कार। गणेश चतुर्थीच्या संदर्भात मॉरिशस मराठी फेडरेशन, मराठी स्पीकिंग युनियन आणि मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या गडून आयोजन करण्यात आलेल्या या खास कार्यक्रमात आपले स्वागत असो। माझे नाव आरा बाबाजी आहे आणि मी 5वीत शिकतो। आज मी तुमच्या समोर माझ्या इष्टदैवत गणपती बाप्पा या विषयावर बोलणार आहे। आपल्या हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत। आपण सर्व देवांची श्रद्धेने पूजा करतो, पण प्रत्येकाला एखादे दैवत जास्त जवळचे वाटते। मला सर्व देवांमध्ये गणपती बाप्पा खूप आवडतात। त्यांच्यावर माझी खूप श्रद्धा आहे, म्हणूनच गणपती बाप्पा माझे इष्टदैवत आहेत। गणपती बाप्पाला अनेक नावे आहेत। त्यांना गणेश, गजानन, एकदंड, लंबोदर, विनायक, विघ्नहर्ता आणि मंगळमूर्ती असेही म्हणतात। त्यांचे प्रत्येक नाव खास आहे। गणपती बाप्पा हे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या पुत्र आहेत। ते बुद्धी आणि ज्ञानाचे देवता आहेत, म्हणून मला गणपती बाप्पा आणखी जास्त आवडतात। शाळेत रोज आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात। कधी एखादा धडा सोपा असतो तर कधी कठीण। कधी गणिताचे उदाहरण जमत नाही, कधी एखादे उत्तर लक्षात राहत नाही, तर कधी परीक्षेची भीती वाटते। अशा वेळी मी गणपती बाप्पाचे स्मरण करतो। मी बाप्पाला म्हणतो की, बाप्पा मला चांगली बुद्धी दे, मला मन लावून अभ्यास करता येऊ दे, मला नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा दे आणि माझ्या परीक्षेत मला यश मिळू दे। गणपती बाप्पा मला फक्त अभ्यासातच मदत करतात असे नाही, तर त्यांच्याकडून मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात। लहानपणापासून मी गणपती बाप्पाची पूजा पाहत आलो आहे। गणपती बाप्पाचे रूप मला खूप आवडते। त्यांचे हत्तीचे डोके, मोठे कान, लहान डोळे, मोठे पोट आणि त्यांचे छोटेसे वाहन मूषक हे सर्व मला खूप सुंदर आणि वेगळे वाटते। बाप्पाचे मोठे कान पाहून मला वाटते की आपण इतरांचे बोलणे नीट ऐकले पाहिजे। आई वडील आणि शिक्षक आपल्याला जे सांगता ते लक्ष देऊन ऐकले पाहिजे। त्यांचे मोठे मस्तक आपल्याला चांगले विचार करायला आणि योग्य निर्णय घ्यायला शिकवते। म्हणून मला वाटते की गणपती बाप्पाचे रूप केवळ सुंदरच नाही, तर ते आपल्याला खूप काही शिकवते। गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असेही म्हणतात। विघ्न म्हणजे अडचण आणि हर्ता म्हणजे दूर करणारा म्हणून कोणतेही शुभ काम सुरू करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाचे स्मरण करतो. आपल्या जीवनातही अनेक छोट्या मोठ्या अडचणी येतात, पण गणपती बाप्पा मला शिकवतात की अडचण आली म्हणून घाबरायचे नाही आणि प्रयत्न सोडायचे नाहीत. गणपती बाप्पा आपल्याला एकत्र ही आणतात. गणेश चतुर्थी आला की लहान मुले, आई वडील, आजी आजोबा सगळे मिळून बाप्पाची पूजा करतात. त्या मुले आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल आणि परंपरेबद्दल ही शिकायला मिळते. गणपती बाप्पा माझ्यासाठी फक्त एक देव नाही, ते माझ्यासाठी एक मित्र आणि मार्गदर्शक सारखे आहेत. म्हणून गणपती बाप्पा माझे आवडते आणि माझे इष्टदैवत आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. धन्यवाद. नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार. आला.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार। स्वर तरंग कार्यक्रम सादर करण्यासाठी या दुपारी खास तुमच्या मनोरंजनासाठी AM2 रेडिओ मॉरिशसवरून आम्ही हजर झालो आहोत। तेव्हा आज रविवार असून सप्टेंबर महिन्याची 6 तारीख, रविवारची ही आनंददायी दुपार तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे। दुपारच्या या निवांत क्षणी सुरांची ही सुंदर मैफल घेऊन स्वरतरंग आपल्या भेटीला आलो आहोत। तेव्हा दिवसभराच्या धावपळीचा हा छोटासा विरंगुळा संगीताच्या साथीने आणखी खास बनवूया। तर प्रस्थापनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम तू तिथे असावे या मधुर चित्रपट गाण्याने।

असलात घरात प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी आराम करीत असलात, सरांची ही सुंदर मैफल तुमच्या सोबत आहे. यावेळी जरी तुम्ही सहपरिवारात गरम चहा किंवा कॉफी घेत असलात, तर पुढील गीत खास तुमच्या मनोरंजनासाठी आस्वाद घ्या.

मित्रप्रेमी श्रोत्यांनो, दिवसभराच्या धावपळीत काही क्षण स्वतःसाठी काढा आणि या सुरेल साथीमध्ये मनाला थोडा निवांत श्वास घेऊ द्या. असेच एक मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत, अजय गोगावले.

एउटा त्यो चित्रपटातले हे गीत आपण ऐकत होता रसिक श्रोत्यानो. अजय गोगावले यांच्या गोर आवाजात मीडियम वेव 819 किलो हर्ट्झवरील आपण ऐकत आहात आज रविवार 6 सप्टेंबरचा स्वरतरंग कार्यक्रम. तेव्हा परत एकदा या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. वळू या पुढच्या गीताकडे. तर चला ऐकूया या क्षणी अमितराज आदर्श शिंदे वैशाली सिद्धार्थ रिंकू व समूहाच्या आवाजात मराठी पोरी.

रविवारची ही प्रसन्न दुपार आहे. संगीतप्रेमी श्रोत्यांनो, आणि मनाला सुखावणारे मधुर सूर, यापेक्षा सुंदर संगीत

रसिक हो, आठवडा भर आपण सगळ्यांसाठी धावतो. आज रविवार आहे म्हणून काही क्षण स्वतःसाठीही राखून ठेवा.

रसिक श्रोत्यानो, रविवार चा या निवांत दुपारी गरम चहाचा कप, आजूबाजूची शांतता आणि कानावर पडणारी मधुर सूर दिवस सुंदर करण्यासाठी एवढंच पुरेसं आहे. प्रिय गीत चला ऐकूया हर्षवर्धन वावरे, सुशांत व सिंहाच्या व्यासात.

संगीतमय कार्यक्रम चालू आहे. रसिक श्रोत्यांनो, मीडियमवेव 819 किलोहर्ट्झवरील तेव्हा या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे कस्तुरी बावरे, श्रीदेवी प्रसाण, नकाश अजीज व साथी कलाकारांच्या आवाजातलं हे पुढील गीत.

एमबीसीच्या घड्याळात दुपारचे 2:15 वाजले आहेत. चला या क्षणी ऐकूया रसिक हो केवल वालांचे सुन आणि सुनावणे यांच्या आवाजातलं फू बाय फू फुगरी फू.

श्रुती रसिक हो शब्दांपेक्षा कधी कधी सूर मनातलं बरेचे काही सांगून जातात. अशाच बोलक्या सुरांची आता पुढची भेट.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात तर रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, आज रविवार आहे, सर्वांचा आवडता वार, तेव्हा नेहमीप्रमाणे आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे. वेळ कमी आहे, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे. तेव्हा पटकन ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या काळाने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.